0: तुम गति हा कोशी की बेगिन
1: आहंडा इंगे ते वाने को
0: तिबुनी की के
1: देम बादंग हुरे वागवे
0: की के बुनन तते ओलेनी आहरे लियुमाना दुरवाने एता नुवान इंशाल्लाह दुआ कोस नुवान आहरे नकी ता अपद रियुमान के मीहे
1: मिहारु फोनी वाव दुआने एकमको एकं हदाने नुन्नान दुआस कोलाकु
0: रियुमान
1: मायरा
0: की फेता प्लीज ते विष्णु बदल कोपला
1: आहन नंग इंगे ये ती बेनुं वागे
0: ओके इंगे ना देंगे इंगा के अदा मूड गोसे
1: ते दब वाह के दक कैफिया मूड दाने मियांगे वेरिंगे
0: प्लीज रियुमान अंगे नु नामे दोती देखे कोई बदल कोपला अंगे नु ना इहुतराम कुरंदास कोपला
1: कोपा तमिता इहुतराम कोपा
0: असल सिंगा गया आर बेन में नू बहु सकत दागा एक मको रियुमान अमिल्य विस्नांगे
1: ಹೇಗೆ ಹಾರೆ ಬುಣಿ ತಿವರ ಮಿನಿವಂಕ ನುದೇಶೆ ಕೊಬಾ ಎಂ ಫೋಮ್ ಬೊಂಡಿದಿ ಬುಣಿನು
2: ಆರೆ ಮಿನಿವಂಕ ದಿನೀತ
1: ಇಜಾಜ್ ಕಂಡಿಗೆ ನಾವ ದಾತನೆ ಕುರಾ ಕಮಿ
2: ಆಹಾರಿಂಗ್ ಏಣೆಂಗಿ ತು ಬಾರು ಕುರಾ
1: ಆದಿವೆಸ್
2: ಆದಿವೆಸ್ ಏ ತಿಬುಣಿ
1: ತಿಬುಣಿನು ಏನ ನುಬುಣಿಯೇ ಎದತುರುಗ ಫಿರಿಹೆನು ವೆಸ್ ದಾವಾ ಹಕೈ
2: ನವಾಣು ಪುಣ್ಯಸ್ ಅಹಣ್ಣವೆಸ್ ಅಸ್ಲು ಎಂಗೆಂ ವಾಣನ್ನು ಏಕಮ ಕೊಯೋಗು ತಮ ಕಂಟ್ರೋಲ್ ನೆಟ್ಟಿ
1: ಕೀವೆಗೆಂ ಎಂಗೆಂವಿ नवा नुबुनुंगे कोम वेसिरु एजेंडा एंगे गोतु
2: ए ब्रो मिहा रहरेंगे हि वसवास कुरनी गेति
1: दुनिया दौरना वाहा इंदकु कंकं हिंगाणे गोमि आहारम फिदाळु लगने आनवरे दुवसी मिहुंगे किबेन एमीहुं हेम बुननी वरन एगिगे एमीहुं मुना गोतुगा नेरें हातन दुकुरिया केबें हातन दमाने मियां हेनु
2: रियुमान हुरि हा अंगहेनुगे बुलगति तुहमत नाळुवा अंहेन कवुं ए एमी हुं कुवेरिवां बेसाव बे नूने फिरिहेनु बेस कुकुराण
1: एकबगु वेसेयो मशेंग गे बहेन नवाना बदन होरे तिबुनीन नवागे वाहक वेस
2: आहार मेबुनी नवा बेवफा तरे वे के नूने एन नुबुने एकु गदा मी हुं गे तेरे का फिरिहेनु बेस तिबि वाहक ए
1: कीतम मे वरक वेस मी वाहक देखि दान इजाजु गे विस्तुं कोशी वीमा मेबुना चे नगा नु गने वेनी ए इंगा नट्टान दे
2: Bro,
1: Bill.